0: आज म्हाका इतलो संतोश जालो की तुमी इतले शब्द सोबीत सोबीत शब्द हांगा तडी मलगडी आहात, वडील आहात, ताणी आयकनातले शब्द आज तुमकां आयकूंक मेळ्ळे. 10th स्टँडर्डाच्या भुरग्यांनी मुखार येजे या सुरू करा.
1: शिपीत वाडवतले शेज नाते पातींकरबळ रमली जुडती नोती कलवंत फातोडेच्या सोपत शेवणी
2: पणगील पुळकीत दोरणा मोग खरकन्या प्रस्ताप ध्वंस
3: माय बाप कुजना मोचे आंगण माटो वज्रा तोडपे मोय मुसाळ
0: सगळ्यांक घरत आयले दोळ्या मुखार
4: कावाटो पाडपोडील पिज्जी तालो आटवोल मानिक तींत गुराम कालांबी
5: कालची वरलो दाली मालती मुंडो मुनय
0: मणय मणय मणय बसची मणय
5: कवडी
0: कवडी बातपडवांचे
5: कायफुलो पिगदांडी जेंजील पेटणी बोल सिंक वालोन
6: आन मोजे मांड थोडपे कुरुफुल कुंटो दांबे
0: दांबे आमच्या नळ्यांच्या घराक दांबे घालतात पळय आमचे दोळ्या मुखार खालें पुराय येता पळय एकेका कोंकणी शब्दांनी दोळ्या मुखार घर येता कोदांटी आयली तोटपें आयलें कुवडी आयली कुवडी म्हळ्यार कुणब्यांची हें भात बडयताली तेन्ना भात बडोवचें एक दृश्य म्हज्या दोळ्या मुखार आयलें तुमकां तूं इतले बरें सोप धाडल्यांक बारीक खुशी जाली म्हाका वस वचपाक
7: भांगार तप मांड रान दुकोर वज्र नाळे गायरो मोग दूख तांदूळ मोडो पेटो सुकणें भुरगें आन
0: आ बरें बरें बरें बरें पयलें भंगार म्हळ्यार भंगाराचें मोल कंडा बटे सडलो आतां जावन दी पूण घरा म्हज्या मांय कडे आशिल्ल्या भंगाराचें एक दृश्य दोळ्या मुखार हाडलें तुवें भंगार म्हणटना पयलें मांय कडे एक धाकटी चेन आसली जावन दी देव बरें करूं तुमकां समेस्तांक जालें गी हां सांगा सांगा राखो
2: विरार कोपे धरणीर वळोक दीस रुलांव जायफळ वोडतलांव मुटकोर बुरबुरे दिर्वे दायजी सुतारी कुळार वज्र तांबे कडाय धोणू सुवात तारू आवडता आव्हान देता अजमेताय अपुर्बाय आशय अबलेस अस्तित्व आनंद संको
4: कागद वांटो कदेल दार घर बोशी गादो शेत रुख जड वारे तींत तिंतार कुजन सन्ना भुतांव इजार चिरी अन्ना सोर
0: सगळे माणसपणाचो भोवर ताडलाय म्हण तुवें हांव खरस
4: गिरभुजी काजळ भूंय लोव दोळो इश्टागात मेस इंगळो सुवी कृशीक भिरांत मोनजाती पिळगेक रुंप्यो तोंडपाशी दांडी यजमान संपत्ती हुमेदेन परब कुजन शेत तींत तिंतार बुतांव विकडी इजार शिंगलेट लाटो मुडो ताळणे आन मेर लुगाट कोळसो पिरगता मांडो मनय सुतली कते वनोद कतो कुरपणे
2: मोग अपुर्बाय मस्तायके पवित पुस्तक नास फेस्त स्वप्न साहित्य कलंगान पराग
0: जाऊन दे जालें गे सगळ्यांचे कलांगण आयले बड्या एक नवो शब्द मांड सोबण ओले शब्द येतात आनी थोड्या वर्सां उपरांत हे मांड सोबण म्हणल्यानसूय एक शब्द जावन येता कित्याक म्हळ्यार तो एक संभ्रम असो कलांगण म्हणलो एक वर्तो शब्द खंय एक काले म्हणटा इंटरनॅशनल लेवलार एक वयर सगळ्यांनी आयकोनचो शब्द हो तुमकां समेस्त भुरग्यांक देव बरें करूं कित्याक म्हळ्यार शिंकेय म्हाका दोळ्या मुखार आयलें म्हजें सगळें भुरगें पळोवन तुमी दोळ्या मुखार हाडलें देव बरें करूं सगळें ताळो ताळयो मार आतां म्हाका दोगां तेगां भुरगीं जाय हायस्ट शब्द बरयल्ले तुमी धैर्यान येवन भितर म्हाका दाखया आपल्या तुमचे पेपर 101 मुखार हांगे 101 वरां वयर रावले हांव पळय खंय 30 उशेंत आहलो हे 100 वरांनी वयर बरयल्यान पोर विराट कोहलीन 102 केल्ले पळया मागीर काल आमच्या यशस्वी जयसवालान सेंच्युरी मारली ह्या दोगां भुरग्यांनी सेंच्युरी मारल्या 100 वयर कोंकणी शब्द एका 10 मिनटांनी आनी बरोवन काडले तुमकां निजायके हांव उल्हास पाठयतां आनी हांगा कितलीं जाणात वा 1 2 3 4 5 6 7 8 म्हजे 8 बूक काडणांव भितरी अंकलाक दितां आनी तुमी ते कलेक्ट करीचे उजवाड्याचे वेंग्यांत म्हण न्हू तुमी सगळ्यांत त्या उजवाड्याच्या वेंग्यांत आसात तुमकां हांव उल्हास पाठयतां देव बरें करूं परबी तुमकां कोंकणी भुरगीं आतां मुखार सून येताना बास सवकास वाडली बास गाणां जालीं पयलें आमची कविता मौखीक तरान मुखार सून गेली, मौखीक तरान गाणां गाणां भुरग्यांक पाळण्यान दलयताना गाणां म्हणटाली न्हय गे, गाणां जालीं. ताच्या उपरांत पदां जालीं. हांव साईबा पलतडी येता, दामोदल्या माटवाक येता, म्हाका साईबा वाट दाखय, म्हाका साईबा वाट कळना, पदां जालीं. ताच्या उपरांत आमच्या गांवांत आमी म्हणची सदांची पदां, आमच्या मालगड्यांनी म्हणची तेंडल्या तुजो बेल गो वांगडे तिंगडे गेलो लो असली पदां. बोबे बास बोबे बास वट्टे कायल्यार आमकां म्हणलें तें आमकां समाधान करूंक, तुमकां आतां म्हणटात की गुत्त ना. भाशेक अलंकार आयलो, आमच्या भाशेक एक अलंकार आयलो. बरें कर्न न्हिदुल्ल्यांक आमी काले म्हणटा, आतां आमी न्हिदतात अलंकार म्हणटाना, काली न्हिदतात म्हणना हांव, काले सांगतात गोड तुकतात अलंकार पळया. काली न्हिदचें म्हूण न्हिदचें म्हूण सांगना, गोड तुकतात. मांगडा सरकार गेला आई म्हणटात, परिक्षेन फेल जाल्ल्यांक काले म्हणटात ताणें लाट घाली, न्हय गे ताणें लाट घाली. शिकपान दड्डो आसल्यार ताच्या मांड्यांत शेण आसा म्हणटात, शेण आसा म्हणटात. भास अशी अलंकारीक तरान वाडोवन आयली. पूण इंग्लिशाची भास आमची कोंकणीची नर्सरी रायम्स म्हूण आसा, हे हांव आशेता माणसोपणान हे एक मतीन दवरिचे. इंग्लिशाची नर्सरी रायम्स पुरा हमटी दमटी हॅड ए फॉल पुरा पडचे. रिंगर रिंगर रोज ऑल फॉल डाऊन, लंडन ब्रिजीस फॉलिंग डाऊन, सकट फॉलिंग फॉलिंग. माणसोपणान ताचीच एक नर्सरी रायम्स तयार करी जे आसा खंय ती आमच्या भुरग्यांनी वाचीचे. नेक्स्ट टायम तुम्ही अशें येताना नर्सरी रायम्स स्टडी करणारचे, कित्याक म्हणल्यार तुमच्या मुखांतली नर्सरी रायम्स आ ताका सड आनी 77 पदां आसात खंय, तुमी ते आयकाचे. इंग्लीश नर्सरी रायम्स ऑल फॉलिंग डाऊन अवर नी वॉल आमकां उबारतात, वयर वतात आमच्या मातयेची आमच्या संस्कृतीची पदां जायत गे. ताच्या उपरांत दोडे शब्द आयले. सुकण्यांनी काली आवाज केलो म्हणना, चिली पिली केले म्हणटात. इरारय जाताना किरी किरी जालें म्हळें. नेकेत्रां जिगी बिगी पर जळटात म्हळें. आनी भाका भाका खेले म्हळें. शब्द बदलाले. त्या उपरांत कविता सवकास आयली. आतां हांव सांगतां लुईस मास्केरानसाच्या एका कवितांतले, तो मलगोडो कवी कोंकणींतलो. ताचे चार एक वळ सांगता हांव, एक चरण सांगता. 100 वर्सां आदल्या कावान मळबा वयली नेकेत्रां मांय बडव्यांचे गी दोळे. एक भुरगें आवयक लागी सांगता, मळबा वयली नेकेत्रां मांय बडव्यांचे गी दोळे, संवसारांतल्या सर्वांक आमकां मिणकून तिळटात पळय, कळ्ळें शब्द पळय. ताच्या उपरांत अमर कवी चाफरान बरयलें, जिगी बिगी रात हास काजुल्याची वात. तो रातीक पळयता काली काजुले मातात तेन्ना अमर कवी कशें बरयता, जिगी बिगी रात आस काजुल्याची वात, काजुल्याच्या वातींत कितें म्हूण दिसात. आनी त्या उपरांत आमचे मदें आसचो मिठा कांड संचालक आपल्या कवितेन अशें सांगता, समायकाया तो कितें सांगता पळया, आज कितें हांगा घडलां. ताणें 7 वर्सां पयलें पयलेंच ताच्या दिश्टाव्यांत आयलां. कळीत आसा की रानी बाब, कळीत ना म्हणटा, ताकाच म्हणटात कवी कळीत आसना. पूण म्हळें हांवें तें विंचून काडलें ताचीं उतरां. पांय तेंकून दर्थेचेर दिश्ट कोनसोन मळबाचेर, कुंटून हाडून नक्तीरां कोंगणी मुकूट सजयता. कोण माणसोबाण माणसोबाण कोंगणी दायजा राखण. कशें आसा, पांय तेंकून दर्थेचेर, वाऱ्यार उबन न्हय ताचे पांय दर्थेर आसात. दिश्ट कोनसोन मळबाचेर चिंताप व्हडलें आसा, तुमी सर्वांनी व्हडलें जाय जे म्हणून. खुंटून हाडून नक्तीरां कोणी नक्तीरां सांगा पळया, खुंटून हाडून नक्तीरां कोणी, तुमी सर्वां. ताणें विंचून हाडलां तुमकां, खुंटून हाडून नक्तीरां कोंगणी मुकूट सजयता. अळे हो एक मुकूट आसा कलांगणांत, कोंगणी मुकूट सजला. माणसोबाण माणसोबाण कोंगणी दायजा राखण, व्हडल्यान म्हणा पळया, माणसोबाण माणसोबाण कोंगणी दायजा राखण म्हणा पळया. कावी फाटल्यान अंत आसा, तुकात कळीत ना, आज हो मान हांव दिवन आसा. पांय तेंकून दर्तेचेर दिश्ट कोनसोन मळबाचेर, कुंटून हाडून नक्तीरां कोंगणी मुकूट सजयता. देव बरें करूं ह्या कवितेचो रचनार आमचो मिठाकणाचो संचालक, ताका कळीत ना आज हांवें हें कविता सांगता म्हूण, तो ताणें बरयला म्हूण न्ही ताका कळीत ना. पूण ताचो दिश्टावो ताणें 7 वर्सां पयलें हें आज ताणें सतकन दाखयलां. देखून कावी खेदिन्स फट मारिना, कावी खेदिन्स फट मारिना. देव बरें. आमी उलोवची भास 3 नमनींनी आसा. पयलें आमी साद्या भाशेन उलयता न्हय गी, ये गो वस गो बस रे, ही आमची सादी भास. आनी एक आसा शैक्षणीक बस म्हूण आमी प्रबंधान लेखनांनी बरोवची आनी तिसरी बस आसा काव्यात्मक बस. आतां पावस आयलो म्हणटना सदाळे पावस आयलो शैक्षणीक बसीन पावस लोकांक सुशेग दिता लेखनान बरयता लेखनान. पूण कावी ह्या विशयन कितें अशें कशें बरयता मळबान भुंयच्या मोगाक आपलें काळीज उक्तें केलें. मळबान भुंयच्या मोगान आपलें काळीज उक्तें केलें. पावस आयिल्ल्याक एका कावीन ही ही पंगत बरयत. हांगा कितें आसा ह्या तिसऱ्या पंक्तेंत मोग आसा भोगणां आसात आनी काव्यात्मक उतरां आसात. तर कवितेक कितें जाय मोग भोगणां आनी काव्यात्मक चिंतप कळ्ळें मू. आतां म्हाका दोगां भुरगीं जाय मुखार. विनोला खंय आसा हें आमचें प्रेस कॉन्फरन्सांत आसलें चेडूं भुरगें. आं तुका आज परत्यान पळयचें त्या दीस बारीक गत्तर फॉर प्रेस कॉन्फरन्सांत आसलें तें ये आनी एक म्हाका धाकटे भुरगें आं थंय आसाय ओके ये मुखार. आतां ह्या दोगां भुरग्यांक हांव एकलें व्हडलें म्हूण चिंता एकलें धाकटें लांबायान. धाकटें भुरगें इल्लें पोकरी केन्नाय व्हडल्या भयणीक दोसता पूण हांव धाकट्या भयणी कडेन विचारतां हांगाय तुजो हासो सोबीत आसा कशी जाली तुका सांगता ना
2: थँक्यू देव बरें कर
0: जावं दे. आतां हांव आनी एक सांगता तुजो हासो सुर्याच्या बरिया सुर्या बरिया खंयची खुशी जाली सोबीत आसा म्हणलें सोबीत खुशी जाली की तुजो हासो सुर्या बरी परजळटा म्हूण सांगलें हांवें
2: सुर्या बरी परजळटा
0: पळया सुर्या बरी परजळटा हें आसा उपमा म्हणटा आमी कंपेर करचें हो व्हडलो सुर्याक ह्या भुरग्याच्या हाश्या लागीं हांवें कंपेर केलें पळया ही आसा कविता तुजे गाल सोबीत आसात ओके गे म्हणाले तुजे गाल गुलाबा बरी आसात
2: वैगी देव बरें करू
0: पळया कितलो संतोश भोगता ही आसा कविता ही आसा कविता. आतां ह्या दोगां भुरग्यां कडेन एक ल्हानस एक हें एक काणी सांगता एक गजल सांगता तें व्हडलें भयण हुशार ना हें धाकटें भयण ताचें मस्त ताचे वरी पांच वर्सां ल्हान म्हूण चिंत्या व्हडलें पोखरी म्हूण चिंत्या घरा सगळो वेळ पोखरीपणां करनासता ताका कितलें सतयता तें ताका जोर करनंत आसता आनी एक दीस तें ताची भलायकी पाड जाता आनी भलायकी ताची पाड जाल्ल्या वेळार हें ताचें धाकटें भयण ताका जाय जाल्ली सोर उकमो करता उदक हांडिता पोशयता म्हळ्यार ते भलायकी पाड जाल्ल्या कितें कशें करताय सांग म्हाका उदक हांडिता पोशयचें इल्लें पोशयता पोशयता मोग करता ताची जतन काण घेता धाकटें भयण तेन्ना व्हडलें भयण केन्नाय जोर करचें खालें म्हणटाय ताका कितें सांगता तूं
2: देव बरें करूं
0: खालें धन्यवाद समर्पणें घेयात आं देव बरें करूं इतली जतन काण घेल्ल्या भुरग्याक तें कहाली देव बरें करूं हें धन्यवाद समर्पणें जालें ना वयर इल्लें
2: तूं आमचें घराचें आंज
0: आ तूं आमच्या घरचें आंज पळया खंय तावन आयली ही उतरां काळ जाता हांव कशें सांगताय तूं सांग ताका मोगान तें धाकटें भयण म्हूण चिंत मोगान ताका धर
2: तूं आमचें घराचें आंज आनी आमचें दिर्वे
0: हय आनी एक शब्द आयिल्लो आंज आतां दिर्वे पळया पाकाटे गयात पाकाटे गयात आंज आंजाक पाकाटे आसतात न्ही भुरग्यां न्हू पाकाटे खंय आसात सांगा पाकाटे आसात त्या उतरांचेर त्या उतरांच्या अर्थाचेर ते शब्द आंज म्हणल्या सक्षणा पाकाटे घेवन ते ती लायन उपता कितलें बरें कन्न सांगलें म्हळें तूं आमच्या घरचें आंज हें तूं म्हाका जाय आसलें ताच्या वयर ताणें सांगलें तूं आमच्या घरचें दिरवें देवा म्हज्या बारीक बरें म्हाका खुशी जाली. आतां तुमी दोगांनी म्हाका आमच्या वांजेलांत जेजून सगळीं शिकोवन हाका आमी कालें म्हणटा आंज म्हळ्यार रुपाका आमची भोगणां आमची इतलीं भोगणां आसात आमची भास पावना भुरग्यांनो आमचें जिवीत जावन आसा एका दर्या बरी सागोरा बरी तर आमची भास आसा एका कळश्या बरी तें उदक आमकां खाली करूंक जायना त्या खातीर आमकां कालें जाय वर्ती भास त्या खातीर आमकां कविता जाय कविता कालें करता उपमा वेगवेगळ्या अलंकारा वरवीं भास वर्ती करता आनी तें उदक आंज सुर्यो दिर्वे हे शब्द वापरून आमची भास व्हडली करता. आतां जेजू क्रिस्तान वांजेलांत सगळीं मुसडावत ताची शिकोवण असो लस काले म्हणटात मेटाफोर्स म्हणटा आमी प्रतिमा वरवीं रुपका वरवीं दिल्या जाल्ल्यान आज वांजेल इतलो आमच्या कानांत आसा थोडी अले मेटाफोर्स तुमकां सांगूंक जायत की जेजून वापरले हांव एक सांगता हांव जावन आसा दाकावाल जेजू दाकावाले न्हय हांव जावन आसा दाकावाल तुमी जावन आसात फांटे ತುಸಲಿ ಒಂಜಲ್ ಅಂತ ಐಕಲ್ಲಿ ಸಂಗೀತಗಿ ಆ ಸಂಗ್ ಒಡ್ಲನ್ ಸಂಗ್ ಹಾವು ಸಂಸಾರ ಸೋ ಉಜ್ವಾಡ್ ಜೇಸು ಉಜ್ವಾಡ್ ನೈ ಜೇಸು ಮುನೀಸ್ ಪೂಣ ಹಾವು ಸಂಸಾರ ಸೋ ಉಜ್ವಾಡ್ ಅನಿ ಸ್ವರ್ಗಿಂಚೆ ರಾಜ ಕಲ್ಯಬುರಿ ಸನ್ನಂ ಗಲ್ಚ ಕಮ್ಮಿರೇ ಬುರಿ ಮುಂಟ ಸನ್ನ ಕಮ್ಮಿರೇ ಬುರಿ ಪುಕ್ತ ಅನಿ ತೋಯ್ ಅಂಚ ಘಂಚ ಸಂತಿಂಗ್ ಚಾ ಕಾಳಾರು ದೇವಾನ ಸರ್ಗರಜಾ ಕಡೆ ಜೋಡ್ಲಾ ಸರ್ಗರಜಾ ಕಡೆ ಜೋಡ್ಲಾ ಹೇ ಆಸಾ ಆಮಚೆ ರೂಪಾಕ ದೇವ ಬರೆ ಗುರು ಖುಷಿ ಜಾಲಿ ಹಾವು ಬರೋ ಗೌಳ್ಳಿ ಆಮಕಾ ತೆ ಗುಳ್ಳಿ ಮುಳ್ಳ ತಕ್ಷಣ ಆಮ್ಯಾ ದೊಳೆ ಮುಖಾರ ಗಾಲೆ ಯೇತಾ ಬೊಕ್ರೆ ಬೊಕ್ರೆ ಯೇತಾ ನಂಗಿ ದೇವ ಯೇತಾ ಪೂಣ ದೇವ್ ಹಾವು ಬರೋ ಗೌಳ್ಳಿ ಮುಂಟಾ ತೊ ಗೌಳ್ಳಿ ಮುಳ್ಳಾರು ಏಕ ರೂಪಾಕ ಮುನ್ನು ಆತಾ ಹ್ಞೂ ಏಕ ಚಾಫ್ರಟಿ ಕೊಸ್ತಾಚೆ ರೂಪಾಕ ಸಾ ತೆ ಕಾಲ ಓಲಿ ಏಕ ಗಜಲ್ ಗಡ್ಲಿ ಭರ್ಗ್ಯಾನು ಆಮ್ಯಾ ಅಕಾಡೆಮಿಂತ ಕವಿತಾ ವಾಚನ್ ಆಸಲೆ ತಂತು ಚಾಫ್ರದಿ ಕೊಸ್ತಾಚಿ ತೀನ್ ಕವಿತಾ ದಟ್ಟ ಭರ್ಗ್ಯಾನಿ ವಸ್ಲಿ ತಂತು ಯಾಕೆ ಭರ್ಗ್ಯಾನ ಚಾರ್ ವರ್ಷಾಂಚಾ ಯಾಕೆ ಚಾರ್ ವರ್ಷಾಂಚಾನೆ ನಾಲ್ಕನೇ ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ತಂತು ಶಿಕ್ಲ ಭರ್ಗ್ಯಾನ ಕವಿತಾ ವಾಸ್ಲಿ ಅನಿ ಕವಿತಾ ವಾಸೂನ್ ಜಾಲ್ಯ ಉಪರಾಂತ ಮುಜೇಡೆ ಮುನಾಲೆ ಸರ್ ಮಕ್ಕ ಕವಿ ಜಾವಂಕ್ ಜಾಯ್ ಮಕ್ಕ ಕವಿ ಜಾವಂಕ್ ಜಾಯ್ ಮುನಾಲೆ ಮೊಗಾನ್ ಯೋನ್ ಆತಾಂಚ್ಯಾ ಚಾರ್ ಭರ್ಗ್ಯಾಂಗ್ ಪೈಕಿ ಯಾಕೆ ಭರ್ಗ್ಯಾನ ಮಕ್ಕ ಕವಿ ಜಾವಂಕ್ ಜಾಯ್ ಮುಂಟ ನಂಗ ದೇಡ್ಸೆ ಭರ್ಗಿ ಆಸಾ ಜಾಲ್ಯಾರ ಕಿತ್ಲ ಭರ್ಗ್ಯಾನಿ ಕವಿ ಜಾವಂಕ್ ಜಾಯ್ 30 ಜನಾನಿ ಮುನಿ ಕವಿ ಜಾವಂಕ್ ಜಾಯ್ ಜಾಯ್ದಿಗಿ ಅನಿ ಹೊಸ ಆಸಾ ಐಸೊ ಶೆವಟು ಅನಿ ಆತ ಹಾವು ತೊಡಿ ಎಕ್ಸಸೈಜ್ ದಿತಾ ತುಮಿ ದಿ ಕುರುಂಕ ಸಾತ್ ಎ ಕವಿತಾ ಅವೆ ಲಾನ್ಪಣಾರ್ ಬರೆಯಲಿ ಸತ್ಸಂಗತಾಯ ಹಾವು ಪಿ ಯು ಸಿ ಆಸ್ತಾನಾ ತುಮಚೆ ನಿಲ್ಲ ಓಡಲ್ಲ ಹಾವು ತ್ಯಾ ವೇಳಾರ ಬರೆಯಲಿ ಅನಿ ತೀ ಚಾಫ್ರಡಿ ಕೊಸ್ತಾನ ವಾಸೂನು ಮಕ್ಕ ತಂತು ಇಲ್ಲಿ ಬದಲಾವಣೆ ಕೊರುಂಗ್ ಸಂಗಲ್ಲೆ ಪುಣ ಹಾವು ತಂತಲೆ ಪೈಲೊ ಪಾಠ ಸಂಗತಾ ತುಮಿ ಸಂಗಜೆ ತ ಕವಿತೆಚೆ ನಾವು ಒಳ್ಯಾದೆ ಗೆಲ್ಲೋ ಫತೋರ್ ಎಕ್ಲಿ ಸ್ತ್ರೀ ಆವೊಯಿ ಒಳ್ಳೆ ತೆಗೆಲ್ಯ ಪತ್ರ ವಸ್ತು ರುಮಳೋಂಗ್ ಯೇತಾ ಅನಿ ತಿಚಿ ಕವಿತಾಯಿ ತಿಣೆ ಕಾಪಾಡ ಅನಿ ಓಲಿ ಒಳ್ಳೆ ತೆಗೆಲ್ಯ ಪತ್ರಚೇರ್ ಮಾರೋಂಗ್ ಸುರು ಕೆಲೆ ತಿಣೆ ಕಾಪಾಡ ಅನಿ ಓಲಿ ಒಳ್ಳೆ ತೆಗೆಲ್ಯ ಪತ್ರಚೇರ್ ಮಾರೋಂಗ್ ಸುರು ಕೆಲೆ ಮುಜೋ ಸೊಗ್ಲೋ ಗಾಮು ಅನಿ ಮುಜೆ ದೂಕು ತುಜೇರ್ ಹಾವು ಒತ್ತಾ ಉಣಾಲಿತಿ ಪತ್ರ ಮುಜೋ ಸೊಗ್ಲೋ ಗಾಮು ಅನಿ ಮುಜೆ ದೂಕು ಹಾವು ತುಜೇರ್ ಒತ್ತಾ ಉಣಾಲಿ ಪತ್ರ ತಿ ಅವೈ ಮರ್ತಾ ಮರ್ತಾ ಒಗೋರವೋನು ಐಕೊಂಗ್ ಲಗ್ಲೋ ಫತೋರ್ ಯಾವೈ ಮರ್ತಾ ಮರ್ತಾ ಒಗೋರವೋನ್ ಐಕೊಂಗ್ ಲಗ್ಲೋ ಫತೋರು ವರ್ಷ ವರ್ಷನಿ ಯುಗ ಯುಗ ಅಂತ ಅವನು ತಾನೆ ಐಕಲ್ಲಿ ತಿಸ್ಕಂತೀಗ ಭಯ ಅವೆ ಇಸ್ಕಂತೀಗ ಐಕಲ್ಯ ಮಾರ್ ಭಯ ಮಾರ್ ತೋ ಫತೋರ್ ಮುಂಟಾ ತಿಕ ಅವೈ ಮಾರ್ ಭಯ ಮಾರ್ ಮಾರ ಅಂಕ ಅವ್ ತಾಯಾರ್ ತುಜೆ ದೂಕ್ ಜಿರೋ ಅಂಚಾಕ ಆಸಾ ಹಾವು ಮುಜ ಸಂದ ಸಂದನಿ ಯುಗ ಯುಗಾಂಚೆ ದೂಕ್ ಅನಿ ರಡ್ನೆ ಪತ್ರಕ ಓಲಿ ಅನಿ ಕಾಪಾಡ್ ಮಾರ್ತಾ ತಿ ತಿಕ ದೂಕ್ ಅಸಾ ತಿಚೆ ಕಷ್ಟ ಅಸಾತ್ ಅನಿ ಮಾರ್ತಾನ ತಿ ಬೊಗ್ನಾನ್ ತಿ ವಸಾರ್ತಾ ದೀನ್ಪಣಾನ ಫತೋರು ತಳ್ಮೊಳ್ಳೋ ಮಾರ್ ಮಾರ್ ಕಿತ್ಲೆ ಮಾರ್ ಹಾವು ಆಸಾ ತುಜೆ ಮಾರ್ ಘೇವ್ ಆತಾನ್ ತಿಣೆ ವಿಂಸ್ಲೆ ಭುರ್ಗ್ಯಾಚೆ ಆಂಗ್ಲೆ ಒಳ್ಯಾ ಆತನ ಭುರ್ಗ್ಯಾಚೆ ಆಂಗ್ಲೆ ಆತನ ತಿ ಭುರ್ಗ್ಯಾಚೆ ಆಂಗ್ಲೆ ವಿನ್ಸು ಅಂತ ಸೆಂತ ಮಾರಿದ್ಗಿ ನಾ ಹವೇ ಸತ್ತು ಸಂಗ್ತಾ ಅವೇ ಕವಿ ಕವಿತಾ ಹಂಗ ರವೋ ಇಲ್ಲಿ ಸೆಕೆಂಡ್ ಪಿ ಯು ಸಿ ಅಂತ ಅಸ್ತಾನ ಬರೀ ಇಲ್ಲಿ ಕವಿತಾ ಹಂಗ ರವೋ ಇಲ್ಲಿ ಅನಿ ತಿ ಅವೇ ರೇಡಿಯೋರು ವಸಲ್ಲಿ ಫಸ್ಟ್ ಬಿ ಕಾಮ್ ಅಂತ ಅಸ್ತಾನ ಚಾಫ್ರ ಬಾಬಾ ಅಂತ ಐಕಲ್ಲಿ ಅನಿ ತಾಣೆ ಮಕ್ಕ ಸಂಗ್ಲೆ ತುವೇ ಕಿತೆಂ ಕೆಲೆ ದೀನ್ಪಣನ್ ಪತೋರ್ ಟೋಳ್ ಮಾಡಲು ತಿತ್ಲ ಅರ್ತಿ ಕವಿತಾ ರವೋ ಇಲ್ಲಿ ತುವೇ ನಿರಾಶ ಅದು ಅರ್ಲಾಯ್ ಕವಿತೆ ಅಂದ್ ಉಣಲು ಅನಿ ತಾಣೆ ಮಕ್ಕ ಯಾಕ ಸಲಹಾ ದಿಲಿ ತುವೇ ಕವಿತಾ ವೈರು ಬಾರಿಜೆ ಅನಿ ಚಿಂತು ನೀ ಅನಿ ಅವೇ ಏನ್ ಬರೆಯಲ್ಲ ಆತನ ತಿಣೆ ವಿಸ್ಲೆ ಭರ್ಗ್ಯಾಂಚೆ ಆಂಗ್ಲೆ ತಿಣೆ ತಕ್ಕ ಪತ್ರಕ್ ಮರ್ಲೇನ ತಿಣೆ ತಕ್ಕ ಪತ್ರಕ್ ಮರ್ಲೇನ ಪೂಣ್ ಮೊವಾಳ ಸೋ ಹಸೋ ಫಂಕೋನು ಗಸ್ಲೆ ಆತ್ಮ್ಯಾಚ ಮಗ್ನ್ಯಾ ಬರಿ ಫತೋರಥ ಬೊಗ್ನಾನಿ ಪುಸ್ಪುಸ್ಲೋ ಫತೋರಥ ಬೊಗ್ನಾನಿ ಪುಸ್ಪುಸ್ಲೋ ಆತ ತುಮಿ ಸಂಗ ಫತೋರ್ ಕಿತೆ ಸಂಗ್ತ ಉಡೋಲ್ ಮುನಾಲ ತೋ ಮಾರ್ ಮಾರ್ ಕಿತ್ಲೆ ಮಾರ್ ಮುನ್ ತುಮಿ ಸಂಗ ಆತ ಫತೋರ್ ಕಿತೆ ಸಂಗ್ತ ಕೊಣ್ ಮನಿ ಸಂಗ್ತಾದ್ರಿ ತುಮಿ ಐಕಲ್ಲೆ ಜಾಲ್ಯಾರ ತುಮಿ ಘರಾ ವಸೋನ್ ಚಿಂತಾ ಫತೋರ್ ಕಿತೆ ಸಂಗ್ತಾ ಮುನ್ ಹಾವು ಸಂಗನಾ ತುಮಕಾ ತುಮಕ ಏಕ ಮತ್ತಿನ ದುವರ ಸಗಲಿ ಸೀನ್ ತುಮಚ್ಯಾ ದೊಳ ಮುಖಾರ ಸಾ ಘರಾ ವಸೋನು ಯಾವ ವಿಷಯ ಚಿಂತೂನು ತುಮಿ ಶಬ್ದ ಬರೆಯ ಪತ್ರಕ್ ಸಂತೋಷ ಭಕ್ತಾಗಿ ಪತ್ರಕ್ ತಚ್ಚಾ ಭುರ್ಗ್ಯಾಪಣಾಚೆ ತಚ್ಚಾ ಲಾನ್ಪಣಾಚ ಉಡಾಸ್ಯತಾಗಿ ಪತ್ರಕ್ ಮಾರ್ ಕಾವನ್ ಕಾವನ್ ಯಾ ಭುರ್ಗ್ಯಾಚೆ ಆಂಗ್ಲೆ ತಚ್ಚಾ ಅಂಗಾರ ಗಸ್ತಾನ ತಚ್ಚಿ ದೂಕು ತಮ್ತಾಗಿ ತುಮಿ ಪತ್ರಕ್ ಇಲ್ಲೆ ಉಲೋಂಗ್ಲಯ ಜೈದ್ಗಿ ಘರಾ ವಸೋನ್ ತುಮಚ್ಯಾ ಮುತ್ತಿನ ತಿ ಕವಿತಾ ಅಸೋಂದಿ ಘರಾ ವಸೋನು ತುಮಿ ಬರೆಯ ಅನಿ ದಡ ಪಬ್ಲಿಷ್ ಕರ್ತಾತ್ ಯಾ ಕವಿತಾ ಸಂಗಿ ಪಬ್ಲಿಷ್ ಕರ್ತಾತ್ ಜೈದ್ಗಿ ಆತ ಅನೇಕ ಸಾ ಕವಿತಾ ಮುಳ್ಳ ರಸಿಸ್ ಅಮಕ ದಿಸಾನತ್ಲ ಸಂಗ್ತಿಂಕ್ ಪತ್ರಕ್ ರೂಕಾಂಕ್ ಅಮಿ ತಾಳೋ ದಿವಸ ತಂಕ ಉಲ್ಲೋ ಕಳ್ನ ದೇವ ನಮ್ ಕಂಬಾಸ್ ದಿಲ್ಯ ಪೂರ್ಣ ಪತ್ರಕ್ ಭಾಸ ಆಗಿ ನಾ ಪೂರ್ಣ ಉಲೈತಾತ್ ಆಮಿ ಕವಿನಿ ತಾಳೋ ದಿಜ್ಜೆ ಪಟ್ಟ ಆಮಿ ಕವಿನಿ ತಾಳೋ ದಿಜ್ಜೆ ಪಟ್ಟ ಆತ ಅನೇಕ ಗಜಲ್ ಸಂಗ್ತಾ पूण हाका तुमी जाप दिजेस, कोणें म्हणी भुरग्यांनी जाप दिजेस. एक बोगडी रानाक येता, ताका एक पील आसा बोगडेक, रानाक येता आनी एक वाग त्या बोगडेक खाता. मतींत आयलें मू, बोगडी रानाक येता, वाग त्या बोगडेक खाता आनी ताका गळा एक पील आसा. म्हणजे आवय येवंक नातलें पळय न्हू, तें पील सवकास आवयक सोदून येता. पील आवयक सोदून येता, सोदून येवन येवन परमळान सोदून येता. आवयचो परमळ, आतां आवयचो परमळ ताका खंय मेळटा सांगा? सोदून येताना कोण म्हणी सांगतात की वागाच्या तोंडा लागीं वाग असो बसलो हांगा. आनी तें बोगड्याचें पील वागाच्या तोंडा लागीं येवन ताका उमोवन दिता. कळली गजाल पळया? आतां तुमी वागाक कितें भोगतात म्हण सांगयात गी. आतां तुमी आज जाप दिली, खुशी जाली म्हाका. पूण एक सांगा, कविता जावन आसा ही भोगना, वागाक कितें भोगता? आतां बोगडेक आवय केलां, ताचें पील येवन ताका उमोवन दिता, वागाक कितें भोगता?
8: ताच्या आवयचो उडास येता वागाक.
0: वागाक ताच्या आवयचो उडास येता. एका वागा भितर भोगना बैलचें चिंता पे. वागा भितर पळय वाग केदनाय रागिश्ट, पूण कवी कितें करता? वागाक वागा भितर भोगणा घालता. आनी कोण सांगता?
9: हांवें ह्या भुरग्याच्या आवयक गिळन हांवें सूख केल्या. कित्याक म्हळ्यार त्या आवयन एका आवयचो भुरगो, तशें हांवें त्या ताच्या भुरग्याक ताच्या आवयक खावन हांवें एक सूख केल्या.
0: पळया वो हे भोगप आसा पश्चाताप, करुणा म्हणटात आमी, करुणे बिरमोत. हांवें एक सूख केल्या म्हणलें एक भोगप. कवितेंत हें बारीक गरजेचें, कविता वयर उबारची म्हळ्यार अशें. हे हांवें सुरवेर सांगलें, कवितेचो शेवट कितें आसा? आमचे थंय दायाळाय मोगाळाय घालची. आनी एक कवी, तो कवी जावंक शकता, तेंय कवी जावंक शकताय. तुमचे कडेन ती भोगना तुमी वयर उबारल्यान, आतां तूं सांग बा.
10: तुज्या आवयक खावन बसला हांव, तुका कशी जाप दिवं?
0: पळय तुज्या आवयक खावन बसला हांव, ताच्या मोतीन तितलें दूख भोगता गी. तुज्या आवयक खावन बसला आनी भुरगें येवन खावंक दिताना ताच्या मोतीन ते आनी एक पश्चातापाची गजाल. आनी कोणी आसा गी? इल्लें धैर्यान सांगा पळया, दुसऱ्यां चिंताप.
11: मागीर तो बोकऱ्याच्या पिल्याक धरता, म्हणल्यार तशें धरूंक न्हय, खावचें धरूं न्हय अशें.
0: इतल्या सोबीतकन सांगलें. मागीर तें बोकऱ्याच्या पिलाक हग्ग करता म्हणालें. हग्ग हग्ग म्हळ्यार पोटलून धरचें. वागान बोगडाकट्या पिलाक पोटलून धरचें, ल्हानशी गजाल न्हय. पळया भुरग्यांक थंय कसले कसले गजाली येतात पळया. कोणी दुसरें एक सांगतात गी? कोणी आसात गी? सांगा वेगी वेगी. तें पील काले म्हणटा वागाक, तें म्हणी सांगा पळया. पील काले म्हणटा
10: त्या उम्यान वागाच्या मोतींत आवयचे पिंतूर रडले आनी ताचे काळीज दुकान रडले.
0: वा वा, आवयचें पिंतूर, आवयचें पिंतूर येवचें तितलें सुलभ न्हय मर. त्या दुकान आवयचें पिंतूर आयलें त्या वागाच्या मोतींत. आतां आवयचें पिंतूर येजें जाल्यार आतां आमच्या मोतींत, आमच्या व्हडली मांयचें, आमच्या सरुल्यांचें पुरा पिंतूर येजें जाल्यार आमच्या मोतीन तें जाग्र न्हिदोन आसता तें गूण. पूण एका कविते वरवीं जाग्रत जाता. आवयच्या पिंतूर आयलें, कोणेंय सांगूं ना म्हाका. वाग पळयत रावलो, आतां ताचें पोट भरिल्लें आनी ताच्या उपरांत प्रत्येक भूक लागतना पिलाक केलें. हें कोणेंय सांगूं ना म्हाका, बारी संतोश. कित्याक म्हळ्यार कवितेचो शेवट तो न्हय, पिलाक परत्यान खावचो न्हय, बरें गूण वागा थंय घालचे. बारी म्हाका संतोश जालो. आतां मुकलें, तुमी कवी जाल्यात आतां ऑलमोस्ट. आतां मुकलें एक कार्य आसा, तें तुमकां एक एक्सरसायज आसा, धाकटी एक्सरसायज. ओके, तें हांव तुमकां दिता मात. पूण ताच्या पयलें तें आमी वांट्या आनी त्या मदें कविता वाचची कशी म्हणल्या विशयांत हांव थोड्यो गजाली सांगतां. तें वांटीत आसतना आयका, तें कागद तुमकां मेळ्ळ्या उपरांत हांव तुमकां सांगतां कितें करीचें म्हणून.

0: आज म्हाका इतलो संतोश जालो की तुमी इतले शब्द सोबीत सोबीत शब्द हांगा तरी मलगाडी आहात वडील आहात ताणी आयकनातले शब्द आज तुमकां आयकूंक मेळ्ळे. 10th स्टँडर्डाच्या भुरग्यांनी मुखार येजे या सुरू करा.
1: शिपीत वाडवतले शेज नाते पातींकणबळ रमली जुडती नोती कलवंत फातोडेच्या सोपत शेवणी
2: पणगील पुळकीत दोरणा मोग खरकन्या प्रस्ताप ध्वंस माय बाप कुजना मोचे आंगण माटो वज्रा तोडपे मोय मुसाळ
0: सगळ्यांक घरत आयलें दोळ्या मुखार.
3: कावाटो पाडपोडील पिज्जी तालो आटवोल मानिक तिंत गुराम कालांबी
4: कालची उरलो दाली मालती मुंडो मुनय
0: मणय मणय मणय बसची मणय
4: कवडी
0: कवडी बातपडोचे
4: कायफुलो पिगदांडी जेंजील पेटणी बोल सिंक वालोन
5: आन मोजे मांड थोडपे कुरुफुल कुंटो दांबे
0: दांबे आमच्या नळ्यांच्या घराक दांबे घालतात पळय आमचे दोळ्या मुखार खालेपुरा येता पळय एकेका कोंकणी शब्दांनी दोळ्या मुखार घर येता कोदांटी आयली तोटपे आयले कवडी आयली कवडी म्हळ्यार कुणब्यांची हे भात बडयताली तेन्ना भात बडोवचे एक दृश्य म्हज्या दोळ्या मुखार आयलें तुमकां तूं इतले बरें सोप धाडल्यांक बारीक खुशी जाली म्हाका वास वास
6: बंगार तोप मांड राण दुकोर वाज्र नाळे गायरो मोग दूक तांदूळ मोडो पेटो सुकणें भुरगें आन
0: आं बरें बरें बरें बरें पयलें बंगार म्हळ्यार न्हय बंगाराचें मोल कंडा पट्या सडलो आतां जावन दी पूण घरा म्हज्या मांय कडेन आशिल्ल्या बंगाराचें एक दृश्य दोळ्या मुखार हाडलें तुवें बंगार म्हणटना पयलें मांय कडेन एकदां ती चेन आसली जावन दी देव बरें करूं तुमकां समेस्तांक जालें गे हां सांगा सांगा राखो
2: विरार कोपे धरणीर वळोक दीस रुलांव जायफळ वोटलांव मुटकोर बुरबुरे दिर्वे दायजी सुतारी कुळार वज्र तांबे कडाय धोणू सुवात तारू आवाता आवांदेता अजमेताय अपुरबाय आशय अबलेस अस्तित्व आरंदन संको
3: कागद वांटो कदेलदार घर बोशी गादो शेत रुक जड वारें तींत तिंतार कुज न सन्ना बुतांव इजार चिरी अन्ना सुर
0: सगळे माणसपणाचो भोवार ताडलाय म्हण तुवें हांव खरस
3: गिरभुजी काजळ भूंय लोव दोळो इश्टागात मेस इंगळो सुवी कृशीक भिरांत मोनजाती पिळगेक रुंप्यो तोंडपाशी दांडी यजमान संपत्ती हुमेदेन परब कुजन शेत तींत तिंतार बुतांव विकडी इजार शिंगलेट लाटो मोडो ताळणे आन मेर लुगाट कळसो पिरगता मांडो मनय सुतले काते वनोद कतो कुरपणे
2: मोग अपुरबाय मस्तायके पवित पुस्तक नास फेस्त स्वप्न साहित्य कलंगान पराग
0: जाऊन दे जालें गे सगळ्यांचे कलांगण आयले बड्या एक नवो शब्द मांड सोबण ओले शब्द येतना आनी थोड्या वर्सां उपरांत हे मांड सोबण म्हणल्यानसू एक शब्द जावन येता कित्याक म्हळ्यार तो एक संभ्रम असो कलांगण म्हणलो एक वर्तो शब्द खंय एक काल म्हणटा इंटरनॅशनल लेवलार एक वयर सगळ्यांनी आयकोनचो शब्द हो तुमकां समेज भुरग्यांक देव बरें करूं कित्याक म्हळ्यार शिंकेय म्हाका दोळ्या मुखार आयलें म्हजें सगळें भुरगें पळोवन तुमी दोळ्या मुखार हाडलें देव बरें करूं सगळें ताळो ताळयो मार आतां म्हाका दोगां तेगां भुरगीं जाय हायस्ट शब्द बरयल्ले तुमी धैर्यान येवन भितर मा म्हाका दाखया पळय तुमचें पेपर 101 मुखार हांगे 101 शंबरा वयर रावले हांव पळय खंय 30 उशेन जाल्लो हे 100 वरांनी वयर बरयल्यान परविराट कोहलीन 102 केल्ले पळया मागीर काल आमच्या यशस्वी जयसवालान सेंच्युरी मारली ह्या दोगां भुरग्यांनी सेंच्युरी मारल्या 100 वयर कोंकणी शब्द एका 10 मिनटांनी आनी बरोवन काडले तुमकां निजायके हांव उल्लास पाठयतां आनी हांगा कितली जाणात वा 1 2 3 4 5 6 7 8 म्हजे 8 बूक आड नांव भितरी अंकलाक दिता आनी तुमी ते कलेक्ट करीचे उजवाड्याचे वेंग्यांत म्हण न्हू तुमी सगळ्यांत त्या उजवाड्याच्या वेंग्यांत आसात तुमकां हांव उल्लास पाठयतां देव बरें करूं परबी तुमकां कोंकणी भुरगीं आतां हांव मुखार सून येताना बास सवकास वाडली बास गाणां जालीं पयलें आमची कविता मौखीक तरान मुखार सून गेली, मौखीक तरान गाणां गाणां भुरग्यांक पाळणें दलयताना गाणां म्हणटालीं, न्हय गे गाणां जालीं. ताच्या उपरांत पदां जालीं. हांव साईबा पलतडी येतां, दामोदल्या माटवाक येतां, म्हाका साईबा वाट दाखय, म्हाका साईबा वाट कळना, पदां जालीं. ताच्या उपरांत आमच्या गांवांत आमी म्हणची सदांची पदां आमच्या मालगड्यांनी म्हणची, तेंडल्या तुजो बेल गो वांगडे तिंगडे गेलो असली पदां. बोबे बास बोबे बास वट्टे कायल्यार आमकां म्हणलें तें आमकां समाधान करूंक, तुमकां आतां म्हणटात की गुत्त ना. भाशेक अलंकार आयलो, आमच्या भाशेक एक अलंकार आयलो. बरें कर्न न्हिदुल्ल्यांक आमी काले म्हणटा, आतां आमी न्हिदतात अलंकार म्हणटाना, काली न्हिदतात म्हणना हांव, काले सांगतात गोड तुकतात अलंकार पळया. काली न्हिदचें म्हूण न्हिदचें म्हूण सांगना, गोड तुकतात. मांगडा सरकार गेला आई म्हणटात, परिक्षेन फेल जाल्ल्यांक काले म्हणटात ताणें लाट घाली, न्हय गे ताणें लाट घाली. शिकपान दड्डो आसल्यार ताच्या मांड्यांत शेण आसा म्हणटात, शेण आसा म्हणटात. भास अशी अलंकारीक तरान वाडोवन आयली. पूण इंग्लिशाची भास आमची कोंकणीची नर्सरी रेम्स म्हणून आसा, हे हांव आशेता माणसोपणान हे एक मतीन दवरिचे. इंग्लिशाची नर्सरी रायम्स पुरा हमटी दमटी हॅड ए फॉल पुरा पडचे. रिंगर रिंगर वॉज ऑल फॉल डाऊन, लंडन ब्रिजीस फॉलिंग डाऊन, सकट फॉलिंग फॉलिंग. माणसोपणान ताचीच एक नर्सरी रायम्स तयार करी जे आसा खंय ती आमच्या भुरग्यांनी वाचीचे. नेक्स्ट टायम तुम्ही अशें येताना नर्सरी रायम्स स्टडी करून येचे. कित्याक म्हणल्यार तुमच्या मुखांतली नर्सरी रायम्स आ ताका सर्ड आणि 77 पदां आसात खंय, तुम्ही ते ऐकाचे. इंग्लिश नर्सरी रायम्स ऑल फॉलिंग डाऊन अवर नी वॉल आमकां उबारतात, वयर वतात आमच्या मातयेची आमच्या संस्कृतीची पदां जायत गे. ताच्या उपरांत दोडे शब्द आयले. सुकण्यांनी काली आवाज केलो म्हणना, चिली पिली केले म्हणटात. इराराय जाताना किरी किरी जालें म्हळें. नेकेत्रां जिगी बिगी परजळटात म्हळें. आनी भाका भाका खेलें म्हळें. शब्द बदलाले. त्या उपरांत कविता सवकास आयली. आतां हांव सांगता लुईस मास्केरानसाच्या एका कवितांतले, तो मलगोडो कवी कोंकणींतलो, ताचे चार एक वळ सांगता हांव, एक चरण सांगता. 100 वर्सां आदल्या कावान मळबा वयली नेकेत्रां मांय बडव्यांचें गी दोळे. एक भुरगें आवयक लागीं सांगता, मळबा वयली नेकेत्रां मांय बडव्यांचें गी दोळे, संवसारांतल्या सर्वांक आमकां मिणकून तिळटात पळय, कळ्ळें शब्द पळय. ताच्या उपरांत अमर कवी चाफरान बरयलें, जिगी बिगी रात हास काजुल्याची